0: आशिक जरा जर नायरंग खुक्तेर जब जर सामों खना बाइख्या तिनी हायुंग खरंग बांधनो संसाखा ते कम थेंका आं सुप्रभा
1: ते आं तंगमणि तनुजा
0: जतन हम बाई

0: Kadia Sarawo, hanya hai koktuk pajak tong mabaya sa kinalinay. Koktuk ko ba sa boto? Hello?
1: Konika, kay tong turu.
0: Aw, hambay, hanyo hai. Dawa ko sa di.
1: Unisya unosatur, ponore agos.
0: Aw, balay na hambay.
1: Hambay.
0: Hajo zoro sing hanyo hai saiman lawika amo songso jagmani 1969 BCO isru songso jago. Hadi hinge radio sungmungi pandawo hanyo hai teke sia kokduk phai tong kha bo sabong kha phadi chungnani sakang yasagi nalian. Hello.
2: Dipor ka madam.
0: Au dipor ka ham lam sogo sabong kha sagaredi.
2: Ang ronjon japurama dundrani.
0: आउ दुन्द्रानी रन्जन दाको सागरै थासिङ सङमुङ रेडियो द खनाय दंख त साइमान कनान बेलायनो हामबाय द खनाय हांखब नोनो हायनो हाय सङफिरना द ताम
2: सङमुङ आबो
0: आउ बोंखा इस्रुनि बुफा हानजागो बिन याक्तिनो इस्रु संसा जागो
2: ओ आउ द डाक्टर विक्रम साराबाय
0: द द आको हामबाय Padinke zorawo bobo khana jangna khana belaino hambai chinta khu gronjonno padinke ta kisa sumungo jeng thanglai chinai dabu khangke sing to jotuno mobile no yakotile yo mobile bo kbang mano phaika dabu khe muk mangpili nai bo saiman kha kbang ma nangmani kok tun ro bor horman kha agi ke kok tun ro horani belaikino kutuk Waisar hor kangke belaikhano leri thango sogunyani tai kabang masung emergency ni jora bokhe rom dikhu thipano jespanang khe khobor na hangke belaikhano tugui thango phiaba tabule ki chapanyangi thango phadi haifano sung mobile phone ni deyang singlak tekisa kologo thangi singana telephone snam nai sabo phadi ka jora o sungmung tong nai telephone snam nai sabo आओ हाय हाय कोक दुखिया सखमानि ताम जानि गै थांफियोका फाजे अजराव हंगे सिंग ताइ खायचे हाय हाय कोक दुख फाइ जोंबा कोक दुख फासिंग न या सखै नलेने अजराव कोक दुखबा क्रिंग जाक साबबातो हेलो
2: आं मेदाम रंजन
0: आओ रंजन हाय हाय लाम सगो अजराव दिपरका दाको सगरि टेलीफोन सुनाम नाय के साबो
2: टेलीफोन नामाय ग्राहम बेल
0: आओ हामबाय साखा ता पुरा बुमुंगलिया ता हाइफिन साखा हामबाय फाजि बोंखा अलेक्जेंडर ग्राहम बेल फाजि गोजरो सं खनातो तो रसा मुंतां साखना लायना आबनियागलो हाय हाय रेडियो सङुनि पांदाव कि फिलिप हाइवान